0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಪುರ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರ ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್. ಅಹಿಲೆ ಬೇಲುಕಿಕು ಛ ಬಜ್ಯೋ.
2: यो समय किसान पाई प्रोडक्ट्स प्राली को हो
1: राष्ट्र को शान किसान
2: अ कम्प्लीट पाइपिंग सोल्यूशन्स.